आकाशवाणी इम्फाल इनपुई चंदोन गाई थंग ओंगनु मिबिंग जदिंग अनिया ओम चंदोन गाई थंग ओंगनु अबिगेल खुंबा ऐना कमागा तखोंगले बचमगा कदौ थंगे ngai su thang ongnu haya medium wave meter raja thumga sombali point khat khatle raja kreat som kreat ka kani kilohertz kangla channel binaye anya tarik somni inrung khang tha numikni chakrim inthumga chaksum som pang to ta nule bachamga ngai bacham thangla cho tarik som thum to inrung khang tha om numikni ipui chon don om tangai kata kathoi talat ka torin haya chongdip to ga bachu katinu khatle torin om chuan choi thobi to dingnu मक्तबे थैथांगदिंगनु दिनु ओम चोंगजी थ्वैबी इनतुन हाइट कोर्ट।